0: हि सहसभे यति ते
1: अतिरेकवत्सतां जीवतौ अतिरेकवत्सतां जीवतौ अतिरेकवत्सतां जीवतौ दीर्घायुको होतु अरोगो होतु दीर्घायुको होतु अरोगो होतु सुखितो होतु परमिन्द्र महाराजा सिद्धि इच्छां सिद्धि तमं सिद्धिलाभो च यो नित्यं परमेद्ध महाराज वरत्सा भवतु सप्तथा कौथ।